रूपे तशाविचि मुखमुखा काशंबतान अपकांक्षिनोच्या लापो प्रच इकुतति क्वाचि पानुं पंशा मंगलिंकू